को मन आहट सोते भाग जगाए, जो पत्थर छूटे गोरी तू गोरी रा बन जाए। तू जिस